प्रखंड सुंदर थे यो खोला यो झरना ती पंछी बंद चंचल थे यो बादल यो पहाड़ ये फूल बंद सुंदर थे यो खोला यो झरना ती पंछी बंद चंचल थे।